नमस्कार भूनी आपण समस्तंकु हार्दिक शुभेच्छा एवं स्वागत जणै आरंभ करूछु आजिरो नारी महल उपस्थापनारे मु आपणकर उपस्थापिका स्वागत।